ओंकार सतगुर प्रसाद राग माला राग एक संग पंच बरंगा ला संग अलाप हे आठो नंदन प्रथम राग भैरो वै करहे पंच राग ने संग उचरहे